धर्म तुआरे गावन तू नो छिटकु लिख जानन लिख लिख धर्म विचारे गावन तू नो ईश्वर ब्रह्मा देवी सोहन तेरे सदा सवारे गावन तू नो इंद्रा इंद्रा संबेठे देवतिया तरनाले गावन तू नो सिद्ध समाधि अंदर गावन तू नो साध विचारे गावन तू नो जती सती संतोखी गावन तू नो वीर करारे गावन तू नो पंडित परन रखी सुर चुग चुग वेद नाले गावन तू नो मोहनिया मन मोहन सुर्ग मच पियाले गावन तू नो रतन उपाय तेरे अठ सती रतनाले गावन तू नो जोध महाबल सूरा